0: Center 95.5, North South 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Bring it on, baby.
4: कसं काय मंडळी?
5: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
4: कसं काय मंडळी.
5: कसं काय मंडळी?
4: कसं काय मंडळी?
5: कसं काय मंडळी?

मंडी हो नमस्कार कस का सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑरम फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे विसरलेली अनसंदे आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत सुमंडी हो देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधुमध असून सुद्धा लावा तुम्ही रेडिओ ट्यून इन करा ऑरेंज फ्रीवर तासभराचा कार्यक्रम असणार आहे एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम आणि मंडळी हो जे मला माहीत नाही ते सुद्धा आपण सांगू शकता कोणाचा वाढदिवस आहे लग्न वाढदिवस आहे कुठले निमित्त आहे डेडिकेशन करायची इच्छा आहे तुम्ही करू शकता बिंदा संकोच करायचे नाही बिलकुल लाजायचं नाही बिलकुल मोबाईल घ्या हातात आणि मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन ऑन 5250620 वर परत एकदा सांगतो 5250620 वर मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस तुम्ही पाठवू शकता नाहीतर फोन सुद्धा करा ऑन कॅच ऑन द्वे कथोवासंजीस माझ्याशी बोला गाणी वाजवणार आपल्या सगळ्यांसाठी अप्रतिम विकेंड चालू आहे मंडी हो आणि विशेषतः मे महिन्याचं शेवटचं विकेंड आहे शेवटचं रविवार आहे आणि मे महिन्याचं शेवटचं रविवार म्हणजे रविवार 31 मे आहे मॉरिशसमध्ये अशी प्रथा आहे मंडी हो की या दिनी आपण मातृदिवस साजरा करतो तेव्हा तुम्हा सगळ्यांना सर्व आईंना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा ऑर्डर फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रमाच्या वतीने तेव्हा आज तर विशेष दिवस आहे मातृच्या आशीर्वादाने आईच्या आशीर्वादाने विशेषतः या कार्यक्रमाचा शुभारंभ मी करणार आहोत हिरकणी या मूवीमधलं गाणं आहे आशा भोसले यांनी गायलेले आहे अप्रतिम गाणं आहे आईची आरती आस्वाद घेऊया

रसिक मंडळी आईच्या माई बरोबर देवी भवानीचे आशीर्वाद सुद्धा लाभते. तुमचं जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने भरून जावो अशी देवचरणी आणि आज मातृदिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा पाठवतो. आस्वाद घेऊया शिवम पाठक आणि आशिष पाटील यांच्या सुमधुर आवाजात माय भवानी. आणि विशेषतः या गीताची मागणी केलेली आहे, मेसेज आले फ्रॉम प्रीती देव जी ऑफ कॉम्बिंदा. आपल्या सगळ्यांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे. त्यांची आई सुद्धा त्यांच्यासाठी हे गाणं गुना इतना कफ पालमा आणि विशेषतः गणेश गौरी मंदिर कॉम्बिनवा यांच्या स्त्री मंडळीच्या सर्व सदस्यांसाठी, दोन मुली जे आहेत आमचे आयुषी पती आनंद यांच्या सर्व परिवारांसाठी गीताची मागणी केलेली आहे. तुम्हा सगळ्यांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

रसिकमंडळी उत्कर्ष कोळी यांच्या सुमधुर आवाजात हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया आईचे देवळावर डुलतो। आणि विशिष्ट आज मातृदिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। रसिकमंडळी, आई ही देवीचं स्वरूपच आहे, रूपच आहे। तिचा सन्मान, तिची सेवा आणि तिचे प्रेम हे खरे जीवनाचे सौभाग्य आहे। आज आईचा उत्सव आहे, आपण साजरा करूया। इथे विशेषत या गीताची मागणी केलेली आहे। तो प्रेम वाक्वाला राहणारे सर्व येसू परिवार, बालू परिवार, कृष्ण परिवार, तसेच इंग्लंडमध्ये सर्व बाबू परिवार सुद्धा, तसेच डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू भ्रमतान, रामोदीन, नंदिशा आणि सर्व बाया परिवार। आपल्या सगळ्यांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आस्वाद घेऊया आईचे देवळावर उत्कर्ष कोळी यांचे सुमधुर आवाजात।

कैनियस म्हणजे आई म्हणजे प्रेमाचा अथांग सागर तिच्या माईचे उभ आयुष्यभर साथ देणारच मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा ऑरेंफ्री आणि कसं काय मंदिर कार्यक्रमाच्या वतीने स्नेहल महादेक प्रवीण कोळी आणि साथी कलाकारांचे सुमधुर आवाजात आई मावळी हे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो आणि विशेषतः आज डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू मेसेज आलेला आहे फ्रॉम रिथाना ऑफ अच्छा आज पहिलं मातृदिन साजरा होत आहे अनेक अनेक शुभेच्छा आणि डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू त्यांची आई आजी आई आईशा आई जेसी आजी माला आजी सुमिला आजी सेवन आणि आजी तानू आणि सर्व परिवारांसाठी स्पेशल

रसिक मंडळी उघडे असाल तुम्ही ट्यून इन करत राहा ऑल एम फ्रीवर. कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आज. स्पेशल दिवस आहे, खास दिवस आहे, मातृदिन साजरा होत आहे मॉरिशस मध्ये. विशेषतः आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पाठवतो. स्टे ट्यून ऑन योर ताल एफएम. 10 पर्यंत कार्यक्रम असणार आहे. डेडिकेशन सुद्धा आम्ही सांगणार नक्कीच. आणि मेसेजेस, व्हॉट्सअप मेसेजेस तुम्ही पाठवू शकता 5250-6200 वर. फोन सुद्धा करा. उन कॅच सौंदर्य का थॉमस वसंजीस. तेव्हा आईचा सोहळा आहे आज. हे विशेष गाणं आम्ही डेडिकेट करतो तू जगातील सर्व आईंसाठी, विशेषतः सर्व दोंदिया परिवार, गोविंद मालू परिवार, तसेच राघू परिवार, रघुनंदन, राजू, रामा, दुमन, विशेष आणि कावलीस परिवार, या सगळ्यांसाठी हे विशेष गाणं आम्ही वाजवतो. आईचा सोहळा आस्वाद घेऊया.

रसिक म्हणजे आई हीच पहिली गुरु आहे, पहिलीच मैत्रीण आहे आणि पहिली प्रेरणा असते. जगात अनेक नाती आहेत पण आईचं नातं सर्वात पवित्र आणि अमूल्य असते. आपल्या सगळ्यांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. कविता पोडवाल यांच्या सुमधुर आवाजात एकवीर आई या गीताची मागणी केलेली आहे. विशिष्ट मेसेज आलेली आहे फ्रॉम संध्या राघू ऑफ ग्लेन पग वाकुआ. आपल्या आईसाठी तसेच दोन मुली जे आहेत, दोन सून आहेत, तीन सून आहेत, तीन मुले आहेत, नातवंडे आहेत, यांच्या सर्व परिवारांसाठी हे विशेष गाणं याची मागणी केलेली आहे. ऐकूया एकवीर आई.

0: मंडली
1: कसकाय मंडली
2: कसकाय मंडली
0: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
2: कसकाय मंडली
3: कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑरएम फ्री कसं काय मंडली कार्यक्रम 9 to 10 AM चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस 5250620 वर आणि फोन सुद्धा करा उनका सौंदे का थोमस व संजेस आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत आणि विशेषतः मातृदिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पाठवतो पायल पाटील आणि साथी कलाकारांच्या समुद्रावासात जगातील सर्व आईंसाठी हे स्पेशल गाणं आई आईलो आस्वाद घेऊया.

ऑर्ड एंड फ्री वर्कर्स काही मंडळ कार्यक्रम चालू आहे. स्पेशली आज मातृदिनाच्या निमित्ताने आपण घरी आहात, न्याहारी चालू आहे, साफसफाई चालू आहे, गाडीमध्ये आहात, कामावर आहात, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा आपण ट्यून इन करत राहा. 10 कार्यक्रम चालू असणार आहे. आदर्श शिंदे आणि साथी कलाकारांची समुद्र आवाजात धर्मवीर या मूवी मधलं गाणं आहे अष्टमी. विशेषतः या गीताची मागणी केलेली आहे, मेसेज आहे आलेला आहे फ्रॉम निशिका रुहूजी ऑफ कॉम्बिनोआ आणि विशेषतः या गीताची मागणी केलेली आहे फो आई चांद रुहूजी सुनबाई जे आहेत, बेबी मामाजी, देवानंद तुकाराम आणि सर्व काकू आणि मामीन आणि मावशींसाठी या गीताची मागणी केलेली आहे.

रसिक म्हणजे मातृत्व दिनाच्या निमित्ताने हा स्पेशल कार्यक्रम चालूच ठेवूया आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. रोहन प्रधान यांची सुमधुर आवाज आता आई आणि विशेषत या गीताची मागणी केलेली आहे. फो मेसेज आलेले आहे.

सुमिला जगेस घोंबुआ डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू यांच्या आईसाठी बहीण माला सेवन नीता मीना आणि वहिनी फिफी कामिनी आणि सर्व परिवारांसाठी सुद्धा या गीताची मागणी केलेली आहे. तसेच मेसेज आलेली आहे फ्रॉम उषा सुनू ऑफ सेंचुबेया डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू आई सुमेनापा ऑफ जुब्रे. सासरा जे आहेत राजाराम सोनू, तीन बहिणी ज्या आहेत विमला सीना प्रेमा, आपल्या सगळ्यांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच म्हणजे हो डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू आई अरुणा आजी माला पंजी येसू मावशी आशा वीना मावशी बेबी सिमला फिया आणि सर्व आई आणि आजी ऑफ लेस्पेहॉन्स मराठी गणोबा मंदिर शुभेच्छा पाठवित आहे अनिश आणि अन्वी कृष्णा ऑफ लेस्पेहॉन्स कॉची मिलिते.

नीच मुंडी वा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया. एक वीराई तुझी पालुकी गो आणि विशेषतः डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू सर्व आईंसाठी मेसेज आलेले आहे आजीनी रामावशी जया म्हणून तानी नीना आणि सर्व नातवंडे जे आहेत फ्रॉम ला क्वीन आणि विशेषतः आई आशा. तसेच डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू विशालिंबिया किन्यू यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक अनेक शुभेच्छा पाठवित आहे. बाबा दयानंद लिंबिया, आई गीता, पती विकाश, मुले जे आहेत सवी, रही, रहीश आणि सर्व लिंबिया आणि किन्यू परिवार ऑफ शामुनी अँड रोझबेल यांच्यासाठी हे स्पेशल गाणं आहे.

रसिक मंडू कुठे असाल तुम्ही ट्यून इन करत राहा ऑरेंज फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे. आपलं वीकेंड एकदम लाईव्ह आणि संगीतमय करण्यासाठी मी आहोत आणि विशेषतः मे महिन्याचे शेवटचं वीकेंड आहे, शेवटचं रविवार आहे. याचा पुरेपूर आनंद आणि आस्वाद घ्यायचा आम्ही साथ देतो संगीतमय 10 पर्यंत केवळ बलांड्र आणि सोनाली सोनवणी यांचे सुमधुर आवाजात. ही पोरगी आणि विशेषतः या गीताची मागणी केलेली आहे. मेसेज आलेले आहे फ्रॉम प्रेम रामदेव ऑफ जुबई. आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक शुभेच्छा पाठवित आहे. 25 मेला साजरा करण्यात आला. अनेक अनेक शुभेच्छा ऑल्सो डेडिकेट इन दिस सॉन्ग टू आपल्या आईसाठी, आई सुमेन अप ऑफ जुबई. आपल्या 3 बहिणींसाठी सुद्धा आपल्या सगळ्यांना आई मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

आणि या स्मृती संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया. अप्रतिम गाणं वाजवतो आज सगळे स्त्रियांसाठी. बाई पण भारी देवा. आणि विशेष म्हणजे हो सांगण्यात इच्छितो की जगात कोणतीही शक्ती आहे आईच्या मायेपेक्षा मोठी नाही. तिचे प्रेम आपल्याला धैर्य संयम आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याची प्रेरणा देते. आणि म्हणजे आई ही केवळ जन्मदात्री नसून ती आपल्याला आयुष्याची शिल्पकार असते. तिच्या संस्काराच्या पायावर आपलं यशस्वी जीवन आहेतच. आपल्या सगळ्यांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. एन्जॉय दिस सॉन्ग. बाई पण भारी देवा.

रोहित रहूत आणि सोनाली सोनवणी यांच्या मधुर आवाजात सुंदर पद्धतीने या कार्यक्रमाची सुंदर सांगता करूया. विशेषतः मातृदिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना ऑल एम फ्री आणि कसं काय मंडळ कार्यक्रमाच्या वतीने आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पाठवतो. यस म्हणजे आमची भेट होणार आहे नेक्स्ट वीकेंड मध्ये. टिल देन कुठे असाल तुम्ही हसत राहा, खेळत राहा आणि सुरक्षित राहा आणि सुद्धा आवश्यक आहे. हॅपी वीकेंड, हॅपी संडे आणि टेक केअर. नमस्कार आमच्याकडून.

पांच वर्ष मा पाई मळी नथी एम तू नाखती धा आव्यो ते दीथी आ होटल ने गणी माडी विनानी मा बांधी फूट पायरी जेणे राख्यो रंग रात नो एणे बांधी फूट पायरी जेणे राख्यो रंग रात।

देखा, आई देखा, एहे, एहे, आहा, आई देखा, उहू, एहे, नुमा नुमाये, नमस्ते हो, सस्ती अकाश, सलाम अलैकुम